गावै तू वेखै हाजरा हदूर, कथना कथी न आवै टूट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, दे दा दे लै दे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाही, हुक्मी हुक्म चलाए राहु, नानक विकसै वे परवाहु, साचा साहिब साच नाए, भाख्या पव अपारु, आखह मंगह देह दे दात करे दातारू, फेर के अग्गै रखी है जित दिसै दरबारू, मुहां के बोलन बोलिए जित सुन धरे प्यारू, अमृत वेला

पातशाही दसवीं छपै चंत प्रसाद चक्र चिहन अर वर्ण जात अर पात नहन जेह रूप रंग अर रेख भेख को कह न सकत केह अचल मूरत अनुभव प्रकाश मितोज कही जय कोट इंद्र इंद्रानुसाही साहान गनि जय त्रिभुवन महीप सुर नर असुर नेत नेत बन तृण कहत त्वय सर्व नाम कथय कवन कर्म नाम वर्णत सुमत भुजंग प्रिया चंद नमस्तुंग काले नमस्तुंग कृपाले नमस्तुंग रूपे नमस्तुंग अनूपे नमस्तुंग पेखे नमस्तुंग अलेखे नमस्तंग काये नमस्तंग जाये नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग अनामे नमस्तंग अठामे नमस्तंग अकर्मंग नमस्तंग अतर्मंग नमस्तंग अनामंग नमस्तंग अतामंग नमस्तंग अजीते नमस्तंग अपीते नमस्तंग गाहे नमस्तंग टाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग छेदे नमस्तंग अगादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे नमस्तंग सुवेकै नमस्तंग अनेकै नमस्तंग अभूते नमस्तंग अजूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्पेशे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्धाते नमस्तंग निर्घाते नमस्तंग निर्धुते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग तापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजवे नमस्तस्तजवे अदेशंग अदेशे नमस्तंग अपेशे नमस्तंग निरतामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देव नमस्तंग अपेव नमस्तंग जनमे नमस्तंग सुबन में नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमो सत्तबंदे नमस्तंग निरसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वशोकंग नमो सर्वपोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी